राग माला राग एक संग पंच बरंगन संग अलापहे आठौ नंदन प्रथम राग भैरो वै करही पंच रागनी संग उचरही प्रथम भैरवी बिलावली पुन्याकी गावै बंगली उन असले